0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। मंडी हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा मंडी हो, आस्वाद घेऊया।
1: करू प्रार्थना गजानना, बुद्धी देण्या सर्वांना, बुद्धी देण्या सर्वांना। रसिक श्रोत्यांनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आजचा हा कार्यक्रम आपल्या मॉरिशसमधील मराठी समाजाचे 3 मुख्य संस्था, मराठी भाषक संघ, मॉरिशस मराठी महामंडळ आणि मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने सादर केला जात आहे। आज मी धन्यता राघू तुमच्यासमोर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाबद्दल बोलणार आहे। बाप्पा म्हणजे बुद्धी आणि ज्ञानाचे सागर आहेत। म्हणूनच आपल्या आजच्या भाषणाचा विषय आहे श्री गणेश, बुद्धी आणि ज्ञानाचा देवता, बाप्पा आणि आपला अभ्यास। मित्रांनो, आपण सर्वजण विद्यार्थी असून रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्याला अभ्यासात यशस्वी होण्यासाठी सर्वात जास्त कशाची गरज असते, तर ती म्हणजे चांगल्या बुद्धीची आणि एकाग्रतेची। गणपती बाप्पाचे रूप आपल्याला हेच शिकवते। बाप्पा केवळ पुढेसाठी नाही, तर तो आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे। बुद्धीची सोपी गोष्ट, गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता का म्हणतात? यामागे एक अतिशय सोपी आणि छान गोष्ट आहे। एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी कार्तिकेय आणि गणेश यांच्यात एक स्पर्धा लावली। जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वात आधी करेल तो जिंकणार। कार्तिकेय आपल्या मोरावर बसून खूप वेगाने निघाले, पण बाप्पाकडे तर एक लहानसा उंदीर होता। बाप्पाने शांतपणे विचार केला, त्यांनी आपली बुद्धी वापरली। त्यांनी आपले आई वडील म्हणजेच शिवपार्वती यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले, माझ्यासाठी माझे आई वडील हेच माझे संपूर्ण जग आहे। बाप्पा ही स्पर्धा जिंकले। आपल्यासाठी रडा, अभ्यासात किंवा जीवनात कोणतीही अडचण आली तर

0: वाब्रू न जाता बाप्पा सारखा शांत डोक्याने बुद्धीचा वापर केला पाहिजे. बाप्पाच्या रूपातील अभ्यासाचे डरे. आपण जेव्हा बाप्पाच्या मूर्तीकडे पाहतो तेव्हा आपल्याला अभ्यासाचे मोठे डरे मिळतात. मोठे मस्तक, आपले विचार नेहमी मोठे आणि चांगले तेव्हा. मोठे कान, वर्गात शिक्षकांचे बोलणे आणि घरात आई वडिलांचे सांगणे नेहमी लक्षपूर्वक ऐका. जो चांगला ऐकतो तो चांगला शिकतो. छोटे डोळे, अभ्यास करताना पूर्ण लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित करा. आपले लक्ष इकडे तिकडे विचलित होऊ देऊ नका. मोठे पोट, आपल्या मनात इतरांबद्दल फक्त चांगल्या गोष्टी तेव्हा आणि वाईट गोष्टी विसरून जा. महाभारताचे लेखन आणि चिकाटी. मित्रांनो, जेव्हा महाशेष व्यासांना महाभारत हा मोठे ग्रंथ लिहायचा होता तेव्हा त्यांना खूप वेगाने आणि न थांबता लिहिणाऱ्या लेखाची गरज होती. हे कठीण काम गणपती बाप्पाने स्वीकारले. लिहिताना अचानक बाप्पाची लेखणी तुटली, पण त्यांनी आपले काम थांबवले नाही. त्यांनी स्वतःचा एकदा तोडला आणि त्यांनी लिहिणे पूर्ण केले. आपल्यासाठी डरा. अभ्यास करताना कितीही अडचणी आल्या तरी आपण कंटाळा न करता आपले काम पूर्ण केले पाहिजे. हीच बाप्पाची चिकाटी आहे. मॉरिशसमधील गणेश उत्सव. श्रोत्यांनो, आपल्या या सुंदर मॉरिशस बेटावर गणेशोत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो. अनेक वर्षापूर्वी आपले पूर्वज भारतामधून इथे आले. त्यांनी कठीण परिस्थितीतही आपली संस्कृती, आपली मराठी भाषा आणि बाप्पाची भक्ती जिवंत ठेवली. आज आपले तिन्ही मराठी संस्था हा सुंदर वारसा पुढे नेण्याचे मोठे काम करत आहेत. जेव्हा आपण बाप्पाच्या विसर्जनासाठी आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर एकत्र येतो तेव्हा संपूर्ण मॉरिशस गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून जातो. हा सण आपल्याला एकत्र आणतो आणि प्रेमाने राहण्याची शिकवण देतो. शेवटी मी माझ्या सर्व मित्रांना हेच सांगेन की या गणेशोत्सवामध्ये बाप्पाकडे फक्त सुख मागण्यापेक्षा त्यांच्यासारखी चांगली बुद्धी आणि एकाग्रता मागा. आपण भरपूर वाचन करूया, चांगला अभ्यास करूया, आपली मराठी भाषा टिकवूया आणि आपल्या मॉरिशस देशाचे नाव मोठे करूया. हीच बाप्पाची खरी पूजा ठरेल. मला आज इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या तिन्ही मराठी संस्थांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्व श्रोत्यांनी माझे बोलणे ऐकून घेते त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला सर्वांनी एकत्र मिळून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, धन्यवाद.
1: रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

आज गणेश चतुर्थी रसिको हो, आजचा हा दिवस साऱ्या हिंदू जातीसाठी मोलाचा दिवस आहे. विशेषतः मराठी समाजात एक नवे चैतन्य निर्माण करून देणारा हा धार्मिक सण सर्वांच्या हितासाठी असतो, सर्वांच्या कल्याणासाठी असतो. तेव्हा AM2 रेडिओ मॉरिशसवरून ही सुसंधी साधून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा प्रगट करते. तर चला या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया या पुढील गणेश भक्ती गाण्याने.

श्रुति ऋषिकुहु गणेश चतुर्थीच्या पावन मंगल वातावरणात देशाच्या कानाकोपऱ्यात भक्तिमय वातावरण पसरलेले असून सर्व भक्तगण गणेश पूजेत तल्लीन झालेले आहेत. कुटुंबियांच्या घरी, त्याबरोबर संस्थांत, गावांत या धार्मिक सोहळा भक्तिभावाने साजरा केला जात आहे. तर याच मंगल वातावरणाला अनुसरून सादर करीत आहोत हे पुढील भक्तिगीत.

ऋषिकहो, गणपतीचे रूप अत्यंत आकर्षक असून लहान थोर त्यांच्याकडे आकर्षित होतात. सर्वांची मने आपल्या ठाई एकाग्रह करून शुभ विचारांनी पावन करून सर्वांच्या अंतःकरणात परिवर्तन आणणारा गणपती कोणाला प्रिय वाटणार नाही. दिया वाटकर, स्नेहा महादिक, प्रवीण कोली यांच्या आवाजात ऐकूया माझा बाप्पा किती गोर दिसतो.

किती सुंदर भाव, बाप्पावरची श्रद्धा, त्याच्यावरचा विश्वास आणि मनापासून केलेले नामस्मरण रसिक हो, या मधुर भक्तिगीतातून हे सगळं अगदी हृदयापर्यंत पोहोचले.

रसिक श्रोत्यानो वेदांत जानारे विद्वत थोर पुरुष जला ब्रह्म असे म्हणतात तसेच दुसरे ज्ञानी लोक ज्याला परम श्रेष्ठ असा परम ईश्वर म्हणतात ह्या विघ्नविनाशक गणेश देवाला सदैव आमच्या पाठीशी असू.

श्रोत्यांनो, या विशेष कार्यक्रमात परत एकदा मी तुम्हा सगळ्यांचे हर्षित मनाने स्वागत करते. AM2 रेडिओ मॉरिशसवरून रसिक हो गणेशाचे रूप

आगलेच आहे. साऱ्या जगात काय, तिन्ही लोकात गणपतीचे सौंदर्य वाखाण्यासारखं आहे. एकदा पाहिलं की डोळे त्यांच्या रूपावर खिलून राहावेसे वाटते. त्यांच्या रूपाचे गोरवे प्रत्यक्ष देवदेवता गाऊन त्याची स्तुती करतात. तनिषा जाधव व सहगायकांच्या आवाजात ऐकूया

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

श्रोते रसिकहो, आजचा हा दिवस आम्हा गणेश भक्तांसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. गणपती बाप्पा मोरयाचे नाव सर्वांच्या मुखी घेतले जात आहे. मराठी बंधू भगिनी, गणेशाचं थाई स्वतःला अर्पून एक विशेष आनंदाची अनुभूती करीत आहेत. जेथे गणेश देवाचे

या गौर भक्तिगीताचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतला तर रसिक हो या तेथील मात्र संशय नाही. श्रोत्यानो, झाकरी नृत्याला मराठी संस्कृतीत बहुमोलाचे स्थान देण्यात आलं आहे, कारण या नृत्यात भेदभाव न ठेवता लहान असो मोठे असो सर्व एकत्र मिळून या नृत्यात भाग घेतात, आपल्या मनातील आनंदाची भावना व्यक्त करतात आणि या नृत्यात विविध रंगाची काष्टी नेसून नृत्यात भाग घेतात. कोणी लहान कोणी मोठं नाही, सर्व एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतात.

श्रोत रसिको देव गजाननाचिनावे मनाला प्रसन्न ठेवणारी असतात म्हणून सर्व भक्त सदोदित तिनावे स्मरणात ठेवतात व सदैव प्रसन्नचित्त राहतात. त्यांची कोणतीही नावे आनंदी अनुभूती देणारी असतात म्हणून स्मरणात ठेवणे प्रसन्नदायक असतं. पुढील गीत तुम्हाला नक्कीच आवडेल यात संशय नाही.

रसिको गणेश देवाच्या दर्शनाने सर्वांचे चित्त हर्षमय झालेले आहे. चहुकरे गणपतीची प्रार्थना, स्तुती, आरती, झाकरी, नृत्य या सर्वांमुळे वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले आहेत. सारे लोक भक्तीमध्ये न्याहून ओळीचिंब झालेले आहेत. सर्वांची दुःखे, सर्वांची संकटे, आपत्ती विलयाला नेणारा गणपती सर्वांच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवून कृतार्थ करतो म्हणून समाजाचा सर्व थरातील लोक गणपतीपुढे विलीन होतात.

0: Haldiram's vous souhaite une bonne journée. Haldiram's, the authentic taste of India.
1: Risik Shrutyano Vishesh Karikram Chalu Ahe M2 Radio Mauritius Varun Tima Chalu Karita Hot Apla Vishesh Karikram Risiko Aple Laksh Ganesh Dev Apla Dhyas Ganesh Dev Apla Dhyay Ganesh Dev Manun Hadhyay Sadhya Karnasathi Bhaktagan Ganesh Devala Pratyaksh Apla Kare Ananyachi Dhadas Kartat Tarchala या विशेष कार्यक्रमाला धमाल स्वरूप देण्यासाठी चला ऐकूया स्थानीय कलाकारांच्या आवाजातला ही धमाल गणेशचा

0: Haldiram's vous souhaite une bonne journée. Haldiram's, the authentic taste of India.
1: ऋषिक श्रोत्यानो, जेथपर्यंत घंटी व आरत्यांचा नाद ऐकू जाते तेथपर्यंत मंगल पवित्र वातावरण कायम राहते. जेथपर्यंत उदबत्त्यांचा सुगंध दरवळतो तेथपर्यंत चांगले विचार प्रतीकांच्या मनात येतात. आदरणीय डॉक्टर विदन अब्बा यांची ही रचना ऐकूया. या क्षणी स्थानीय कलाकारांच्या

विघ्नहर्त्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अडथळे दूर करावे, बुद्धिदात्याने योग्य विचारांची दिशा द्यावी आणि मंगलमूर्तीने प्रत्येक घरात सुख शांती आणि समाधान नांदावे, हीच गणरायाच्या चरणी आमची

प्रार्थना आहे. याच मंगल भावनेने आजच्या या कार्यक्रमाला इथेच विराम देत आहोत. मनापासून धन्यवाद. गणेश चतुर्थी हा सण तुम्हा सर्वांसाठी मंगलमय, सुखमय व आनंदमय असो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा
2: नमस्कार श्रोतनो, शिडी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे, बाप्पाचे आगमन झालेले आहे, गणेशोत्सव चालू आहे, तेव्हा या क्षणी काही भक्तिगीतांनी काही गणेश गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोत्यांनो, कालपासून गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. काळाला गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन झाले आहे. ऐन देशोत्यांनो, गणेशोत्सव म्हटलं की झाकरी गीत अनिवार्य आहे. तेव्हा या क्षणी ऐकूया एक झाकरी गीत शीला आत्माराम यांच्या सुमधुर आवाजात.

श्रोतनो, या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.